0: अभी आपने सुना कार्यक्रम चिड़िया की बच्ची। तो श्रोताओं, अब हमारा कार्यक्रम यानी उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार,
1: नमस्कार।
2: उमंग, उमंग, उमंग, उमंग, उमंग।
3: श्रोताकൾ ഇതുവരെ കേട്ടത് NCERT സ്പോൺസേർഡ് പരിപാടി ഉമംഗ്.
4: Let's play football.
5: FIFA World Cup 2026 updates.
6: പത്തൊൻപതാം തീയതി പുലർച്ചെ 12:30 സ്വിറ്റ്സർലൻഡ് വേഴ്സസ് ബോസ്നിയ ആൻഡ് ഹെർസിഗോവിന, പുലർച്ചെ 3:30 കാനഡ വേഴ്സസ് ഖത്തർ, രാവിലെ 6:30 മെക്സിക്കോ വേഴ്സസ് സൗത്ത് കൊറിയ.
7: Painting the airwaves with the colors of football. All India Radio joins the celebrations of FIFA World Cup 2026.